नमस्कार. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्सांचेर आम्ही उलयतात. तेच वांगडा 1278 किलो हर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजे. आयजवार शेनवार, भारतीय सौर दीस 20 आषाढ शके 1948 म्हणजेच 11 जुलय 2026. आता सकाळची बरोबर 5:56 आणि 2 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यवळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

233 एक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादयी चॅनल. आयकुपनो म्हादयी चॅनलाचेर बरोबर

सगळ्याच्या सर्व्हवर जाऊन 11 मिनिटं आणि 8 सेकंदांचे मायकतात 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेई चॅनल ऐकपॅनो महादेई चॅनलचे ह्या खिणाक चलात सप्तसुरांच्या धाग्यार गुतूया भक्ती सुविचार सद्भावना समर्पण श्रद्धा समाधान ह्या भावनांची फुलं आणि अर्पित करीत ही माळ परमेश्वराक चित्त आणि अंतकरण शुद्ध करीत ऐकूया भक्तिगीतांची वळेरी या भक्तिगीतांच्या कार्यवळीतल्यान आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेई चॅनल ह्या खेळात दिसाची सुरुवात करताना तुमच्या खाती घेऊन येता मनाक समाधान देऊपी भक्तिगीता आमचो आधार ह्या कार्यवळीतल्यान सुरुवात करूया ह्या कार्यवळीक ऐकून शोभा गुरटू हाणे गायिल्ले हे भक्तिगीत तू देवी महामाया

निस्वार्थ भक्तीच्या धूपाचं परमळ अर्पित करूया देवाच्या चरणकमळांचेर, जे जावन आसा भक्तांचे विश्व. आणि ऐकबनो अर्पित करीत आमची ही भक्ती देवाच्या पांयकडे मुखावले सुवातेर, ऐकूया अजित कडकडी हाणें गायिल्ले हें भक्तिगीत विठ्ठला रे.

आगमनो विश्वाचे पालन करते किंवा संरक्षक म्हणून ओळखतात ते म्हणजे श्री विष्णू. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा दशावतार घेऊपी जे या सृष्टीची निर्मिती, रक्षण आणि परिवर्तन करतात असे कमलास्वामी भगवान विष्णू हांचे अवतार म्हणजे देव विठ्ठल. आणि हांच्या स्तुतीन तुम्ही ऐकले अजित कडकडी हाणे गायिले हे भक्तिगीत विठ्ठलारे. आमचो आधार ह्या भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ल्या कार्यमळीत मुखार सुवातेर तुमकां आयकूंक दिता रजन आणि साजन मिश्रा हाणे गायिल्ले जय हनुमान महान हे भक्तिगीत. शेनवारा म्हळ्यार आयच्या ह्या दिसा शेंदुरा वांगडाच आमची भक्ती देवा हनुमानाक अर्पित करीत ऐकूया हे सुंदर अशे भक्तिगीत 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चंद्राचेर आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ.

वर्ण किंवा दुसरी गजाल देव पळेना. तो पळेता ती फक्त निस्वार्थ भक्ती, मनाची शुद्ध विचारधारा आणि त्यांच्याबरोबर मनाची केली उजळणी आणि ताजेर आशिल्लो विश्वास. देवाचेर आशिल्लो विश्वास असोच प्रबळ करीत चलात ऐकूया हे मुखावेले भक्तिगीत आणि वंदुया आमच्या देवाक. करूया ही वंदना की देवान आपली माईची पागर सगळ्यांच्यावर दवरची आणि ऐकूया हे मुखावेले भक्तिगीत.

जय हनुमान महान हे सुंदर शेम भक्ति गीत मेगतले आमचो आधार ह्या कर्मेंत आगबनो रंग रूप

आणि आईगुपनो कार्यवणीत निमणे स्वाथेर ऐकूया हे देशभक्त गीत. देवाक आर्गा दिल्या उपरांत कार्यवणीत निमणे स्वाथेर आर्गा देऊया आमच्या मायभुयेक आमच्या भारत भुईक आणि ऐकूया हो तराना वंदे मातरम.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चंद्राचेर तुम्ही ऐकताले आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आणि ऐकुपेनो ह्या देशभक्ती गीता सांगतकच वेळ झालो असा आमचो आधार ह्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेऊपाचो. ऐकत रावत आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेवी चॅनल 233.1 मीटर भायरच 1287 किलोहर्ट्सांचेर. सकाळच्या बरोबर 6:45 आणि 2 सेकंद जातात. ह्या खेळांक ऐकूया शेतकामती भाव भरणा खाती आशिले कार्यावळ शेतकामत्यांक माहिती. आणि ह्या कार्यावळींत आज ऐकूया कीटनाशकां वापरतना घेवपाची जतनाय ह्या विषयाचेर विश्राम गांवकर हांचे उलोवप.
1: शेतकरी भावनो, तुम्ही तुमच्या पिकाचो वेगवेगळ्यो किडी आणि रोगापासून सांबाळ करपाक कीटकनाशकाचो फवारो करता. कीटकनाशकां म्हणजे एक प्रकारचे विष असता. त्या खातीर ही कीटकनाशकां वापरतना फावो तशी जतनाय घेतली ना जाल्यार ती आमच्या आरोग्याक माल पडपाक शकता. आयज आमी ही कीटकनाशकां वापरतना कशी कितें जतनाय घेवपाक जाय ह्या संबंदान पळोवया. पयलीं ही कीटकनाशकां विकत घेतना कितें काळजी घेवपाक जाय तें पळोवया. कीटकनाशकां विकत घेतना ती खात्रीशीर अशा दुकानदारा कडल्यानूच घेवपाक जाय. आनी सबंद वर्सभर लागता तितली कीटकनाशकां एकाच वेळार विकत घेवपाक जायना. सादारण 2 ते 3 म्हयन्याक जितकी लागता तितकीच विकत घेवची. कीटकनाशका डब्याचेर आशिल्ले निमाणची तारीख मुजरत पळोवची. निमाणची तारीख जावन गेल्ली असल्यार अशीच कीटकनाशकां विकत घेवची न्ही. विकत घेतल्यार कीटकनाशका विशीं कांय शंका आसत जाल्यार कृशी खात्या कडेन संपर्क करचो. अशे हे कांय मुद्दे तुमी कीटकनाशकां विकत घेतना लक्षात दवरपाची गरज आसा. आता ही कीटकनाशकां हाडटकच घरांत कशी दवरप ह्या संबंदान कितें जतनाय घेवप त्या विशीं पळोवया. घरा कडेन हाडटकच तांची जर फावो तशी साठवणूक केली ना जाल्यार ल्हान भुरगीं तशेंच पाळीव प्राण्यांक ती धोकादायक ठरपाक शकता. कीटकनाशकां घरा कडेन हाडटकच ती बंद कपाटांत दवरची आनी कपाटाक कुलूप लावची. तशेंच त्या कपाटाचेर कीटकनाशक असो बोर्ड लावचो. कीटकनाशकाचे डबे गोरवांच्या गोठ्यांत केन्नाच दवरचे न्ही. जनावरां हे डबे चाटून तांकां विशबाधा जावपाची शक्यता आसता. कीटकनाशकां आनी नडणी नाशकां अशें एकाच जाग्याचेर दवरची न्ही. ही जाली साठवणुकीत घेवपाची जतनाय. आता आमी ह्या कीटकनाशकाची फवारणी करतना कितें जतनाय घेवपाची तें पळोवया. सगळ्यांत पयली गजाल म्हणजे कीटकनाशकाची फवारणी गरज आसा तेन्नाच करपाची. फवारणी करणाऱ्या मनशाक पुराय अंगभर कपडे घालचे, हातमोजे, मास्क तशेंच बुटाचो वापर करचो. अशें केल्ल्यान आंगाचेर कीटकनाशकाचो फवारो पडपाक पावना. कीटकनाशकाचें मिश्रण करपा खातीर नितळ उदकाचो वापर करचो. कीटकनाशकाची फवारणी शिफारशी प्रमाणूच करची. हे प्रमाण जर चड दिले जाल्यार पिकाक माल पडपाक शकता. उंच झाडाचेर फवारणी करतना कीटकनाशक आंगाचेर पडचे ना म्हणपाची काळजी घेवची. कीटकनाशक फवारणीचें काम 8 वरां परस चड वेळ करचें न्ही. फवारणी करतना केन्ना केन्नाय पंपाचे नोजल बंद जाता. हे नोजल तोंड लावन साफ करचें न्ही. ते साफ करपाक बारीक सरयेचो वापर करचो. पावसा दिसांनी फवारो मारतना पावसाचो अदमास पळोवन फवारो मारचो. फवारणी केल्या उपरांत 2 वरां तरी पावस पडपाक जायना. त्याचबरोबर पावसा दिसांनी फवारणी करतना मिश्रणान गोमा सारको चिकट पदार्थ घालचो, जेणे करून मिश्रण पानाचेर चिकटतले आणि धुवून वचचे ना. फवारणी करतना वाऱ्याच्या दिशेन करची. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेन फवारणी केल्यार कीटकनाशक आंगाचेर पडटा. आतांच सांगल्या त्यो सगळ्यो गजाली तुम्ही कीटकनाशक फवारतना मतीन दवरच्यो. आता आमी फवारणी केल्या उपरांत कितें काळजी घेवपाक जाय त्या संबंदान पळोवया. फवारणी जाली की आपलें काम सोंपलें अशें जायना. फवारणी जाल्या उपरांत कितें काळजी घेवपाक जाय त्या संबंदान आतां हांव तुमकां सांगता. फवारणी जातकच जे कीटकनाशकाचे रिकामी डबे बाटल्यो आसतात ते हेर कसल्याच कामा खातीर वापरपाक जायना. ते जमनीत पुरून उडोवपाक जाय. कीटकनाशक फवारणी करपाक वापरिल्ले कपडे धुवन वेगळे दवरचे. ज्या जाग्यार कीटकनाशकाची फवारणी केल्या थंय गोरवां जावं पाळी प्राणी वचचे ना हाची जतनाय घेवची. फवारणी जाल्या उपरांत साबण लावन न्हावन घेवचें. न्हावच्या पयलीं कांयच खावचें न्ही. तशेंच शिगार विडी ओडची न्ही. कीटकनाशकाची फवारणी जाल्या उपरांत तें पीक 7 दीस

0: जाय. प्रत्येक बायलेन ही शिकूंकूच जाय आनी आपूण शिकून दुसऱ्यांकूय शिकोवंक ती शकता. पूण सुरवातीक सारखें पळोवपाक डॉक्टरा कडेन वचूंक जाय. ही चांचणी खूब सोंपी आसा आनी हातूंत सुरवातीक कळटा. कॅन्सर सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचो तोंडाचो कांक्र, हो बेगीन कळपा खातीर दोन तपास, पेप्स्मियर गर्भाशयाच्या तोंडा वयल्या भागाची पेशी दुर्बिणींतल्यान तपासप, कॉल्पोस्कोपी म्हणल्यार दुर्बिणींतल्यान तो भाग तपासप. प्रत्येक बायलेन 40 वर्सां नंतर ह्यो दोनूय चांचण्यो केल्यार बरें, लक्षणां दिसचे पयलीं निदान जाता, बेगीन उपाय जाता. सारांश म्हळ्यार बेगीन निदान जाल्यार बेगीन उपाय जाता, बरो जावपाचो चान्स वाडटा.
1: संजीवनी ह्या भलायके संदर्भात आशिल्ल्या कार्यावळीत तुम्ही ऐकताले बायलां मदीं जावपी कांक्र ह्या विशयाचेर डॉ सीताकांत कामत खाणेकर हांणी दिल्ली माहिती. सगळ्याच्या बरोबर 6:55 आणि 14 सेकंद जातात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. ~1 मीटर भायरेज 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. आणि ऐकपनो म्हादई चॅनलचेर ह्या खेणाक तुमका मुखावलो कार्यावळी ऐकूंक दिवच्या पयलीं घेऊया एक नदर म्हादई चॅनलचेर वितरपी तारीख वर्षा कार्यावळींच्या रुपरेषेचेर. म्हादई चॅनलचेर बरोबर 7 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावल्यान सक्षेपी जावपी हिंदीतल्यान खबरो, तर उपरांत 7:55 शुभ प्रभाती कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली. आगमन शुभ प्रभात ह्या कार्यावळींत बरोबर 7:25 ते 7:30 मेरेन आयकात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो, आणि उपरांत सकाळच्या 8 वरांचेर समाचार प्रभात जाल्या उपरांत कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो 8:40. मराठी गीतांची कार्यावळ आयकात 9:30, तर उपरांत कांतारांची कार्यावळ आसतली 10:05. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ ऐकात सकाळच्या 10:30, आणि ह्या कार्यावळीत ऐकात अरविंद्र गजेंद्र गडकर हांचे बासुरी वादन. पुलीस वाद्यार ते सादर करतले आपल्या बासुरी वादनातल्यान राग गुणकळी, आणि उपरांत राग देवगिरी बिलावळ. ऐकपनो 11 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावल्यान सक्षोभ जावपी हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत 11:05 असलेली कार्यावळ गाता रहे मेरा दिल. अस्तुरी ही बायला खाती आशिल्ली कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली दनपारच्या 12:10, आणि ह्या कार्यावळीत ऐकात माया खरंगटे हांचे कविता वादन. 1:40 ऐकात सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ, तर उपरांत मिड डे न्यूज इंग्लिशीतल्यान जाल्या उपरांत आगपनो 2:30 ऐकात हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. सांजेच्या 5:30 ऐकात युवावाणी मराठीतल्यान, आणि ह्या कार्यक्रमात ऐकात सोशल मीडियाचे भूल भुलैया या विषयाचेर सरुजा राऊल हांचे उलोप. रोजगार माहिती ऐकात सांजेच्या 6:10, तर कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो 6:30. 6:35 ऐकात कांतारांची कार्यावळ, तर सांजेच्या 7:04 आस्वाद घ्या भावगीतांचो. कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो सांजेच्या 7:20 ते 7:30 मेरेन, आणि उपरांत 7:30 आजवात ख्याल चावडेर ह्या कार्यावळींत आज श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्था हांणी सादर केल्ल्या भजनाचो आगपण सादर करतली नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका बांबोळी. हिंदी फिल्म संगीताची कार्यावळ ऐकात सांजेच्या 8:15, तर News@9 ऐकात 9 वरांचेर. 9:30 ऐकात दिल्ली केंद्रावलान करंट अफेअर्स, तर संगीताची राष्ट्रीय कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली रातच्या 10 वरांचेर. आणि बरोबर 11:10 आम्ही आमच्या म्हादई चॅनलावलान तुमचो निरोप घेतली. तर ही आशिली रुपरेषा आमच्या म्हादई चॅनलचेर वितरपी तारीख वर्षा कार्यावळींची. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर भायरच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. घेऊन येतात दर दिसा तुमच्या खातीर तारीख वर्षो कार्यावळी, खूपशी अशी माहिती आणि खूपशे असे संगीत. तर निकतेच तुम्ही ऐकली आमची रूपरेषा मुखाली स्वातेर बरोबर 7 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावलान सक्षोप जावपी हिंदीतल्यान खबरो, आणि उपरांत 7:05

वराच्यो मुखेल खबरो जाल्या उपरांत तुमची आमची परतून भेट जातली शुभ प्रभात ह्या कार्यावळीत. ऐकत रावत 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं महादयी चॅनल.

0: 231 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलाचेर बरोबर 7 वरांचेर ऐकात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेप जावपी हिंदीतल्यान खबरो आणि उपरांत 7:05 कोकणीतल्यान वराच्यो मुखेल खबरो.
1: नमस्कार.

नमस्कार, आवक श्रोता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलंडान न्युझीलंडातले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पातळीचेर उलोवणी केली. ईशान्य प्रदेशाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगामा हांणी राष्ट्रीय राजधानीच्या दिल्ली हाट हांगा मेघालय अननस फेस्त 2026 चवथे आवृत्तीचे उक्तावण केले. विज्ञान आनी समाज एकठांय विकसीत जाल्ल्यान तंत्रगिन्यान मनशाच्या जिविताचो एक अभिन्न भाग जाला अशें कायदो आनी न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी सांगला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज बिहारांतल्या गोंयांत दिसभरांच्या भोंवडेर आसतले. गोंय सरकार आनी गोंयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेंको दितात अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. कला अकादमी आयोजीत 50व्या कोंकणी नाट्य स्पर्धेचो सुवर्ण महोत्सवाची कार्यावळ जाली. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे आशिल्ले. आदिवासी उदरगत पथदर्शक आराखडो 2037 तयार करप सुरू आसा अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. गोंय सरकाराचे कला आनी संस्कृती खाते सम्राट क्लब माशेल आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान आयज गोमंत रंगभूमी दीस 2026 ही कार्यावळ आयोजीत केल्या. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांनी हेडपी सुण्या खातीर खाण घालपाच्यो सुवाती निश्चित करपाचे काम सुरू जाला. एक पेट मा के नाम ह्या उपक्रम अंतर्गत गोंय पुलीस विभाग आनी दूरदर्शन गोंय हांच्या जोड पालवान पणजी दूरदर्शनच्या वाठारांत पुलीस महानिरीक्षक धर्मेश आंगले आनी डीडीजी संदीप श्रीवास्तव हांणी झाड रोयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सकाळच्या बरोबर 7 वाजून 7 मिनिट 2:07 सेकंद जातात. तुम्ही ऐकता 233.1 मीटर मॅरेज 1287 किलो हर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल आणि ऐकपनो म्हादई चॅनलाचेर ह्या खेळाक वेळ झाला असा. तुमकां आयकूंक दिवपाचो आणि सगळ्यांकच म्हणपाचो शुभ प्रभात.

0: माय मोगाचं योकार शुभ प्रभात ह्या कार्यवळींत तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयी चंद्राचेर ही कार्यवळ आणि ऐकपनो ह्या कार्यवळीक सुरुवात करताना तुमकां ऐकूंक दिता कार्यवळीचो हो पहिलो सेगमेंट जो घेवन येता आज दिसाचें खाशेलेपण आजच्या दिसाची विशिष्टताय. चला तर आस्वाद घेऊया दिनविशेष ह्या आमच्या सेगमेंटाचो.
1: दिन विशेष.

0: जागतिक लोकसंख्या दीस. आमच्या गोयांत 11 जुलय हो दीस गोमंत रंगभूमी दीस म्हणून पाळटा. कृष्ण भट बांदकर हांची आज जयंती. ते एक संत, कवी आणि नाट्य लेखक. त्यांच्या यादीक समर्पित हो दीस गोमंत रंगभूमी दीस. गोयांत हो दीस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून करतात. आयचो हो दीस आनीकय खुबशा गजालींचेर लक्ष ओडटा. 1994 ह्या वर्सा रणांगणाचेर असामान्य कामगिरी केल्ल्या बद्दल परमवीर चक्र हो सर्वोच्च सन्मान मेळोवपी मेजर निवृत्त रामराव राघोबा राणे हे ह्या संसाराक अंतरिल्ले. हो सन्मान मेळोवपी बॉम्बे सॅपर्सचे आणि महाराष्ट्रातले ते एकमेव अधिकारी आशिल्ले. आयचेच हे दिसा 1659 वर्सा मोगल सेनापती अफजल खान हांचे वांगडा युद्ध करपा खातीर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावेल्यान प्रतापगड हांगा गेल्ले. तर 2003 वर्सा आयचेच दिसा हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म सहानी हांचे निधन झाले. आज तांचो स्मृती दीस. तांकां तांच्या ह्या कामा खातीर पद्मभूषण तशेंच साहित्य अकादमी पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन तांचो सन्मान झाल्लो आसा. आयचेचे दिसा 1953 वर्सा प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय पर्यावरण तशेंच वनमंत्री, उद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री आणि अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू हांचो जल्म झाल्लो. कादंबरीकार नारायण हरी आपटे हांचोय आज जल्माचो दीस. तांचो जल्माचो दीस 11 जुलय 1899. सांगली जिल्ह्यांत तांचो जल्म झालो. कथा, कादंबरी आणि निबंध असे साहित्य प्रकार ताणी हाताळले. तांच्यो न पटणारी गोष्ट, सुखाचा मूलमंत्र, पहाटे पूर्वीचा काळोख, उमस पडेल तर एकटी अशा कादंबऱ्यांचेर चित्रपटही तयार झाल्या. मधुकर हे मासिक ते चलयताले. काय काळ किर्लोस्कर खबरचे सहसंपादकही ते आशिल्ले. तर आज तांची जयंती. आयचेच हे दिसा 1801 वर्सा फ्रेंच खगोलविद शास्त्रज्ञ जॉन लुई पॉन हांणी पॉन धूमकेतूचो सोद लायिल्लो. लोकमान्य टिळकांक मंडालेची 6 वर्सांची शिक्षा जाली तो दीस आयचो 11 जुलय 1908. नेदरलँड हांगा 8 तासांचो दीस आनी आयतारा सुटी असो कामगारां खातीर कायदो लागू जालो तो दीस आयचो 11 जुलय 1919. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचो सदस्य झालो आयचे दिसा 11 जुलय 1950 वर्सा. तर अमेरिकेन चलनाचेर इन गॉड वी ट्रस्ट म्हळ्यारच देवाचेर आमचो विश्वास अशे छापपाचे ठरयले आयचेच दिसा. अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातली प्रयोगशाळा रातच्या 10 वरांचेर हिंदी महासागरांत कोसळ्ळी आयचेच दिसा 11 जुलय 1979 वर्सा. तर पोलीस महानिरीक्षक किरण बेदी हांकां रेमन मॅगसेसे पुरस्कार मेळ्ळो आयचे दिसा 1994 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 11 जुलय.
1: दिन विशेष.

तुम्हें घेतले शुभ प्रभात या कार्यवेंतलो हो सेगमेंट दिनविशेष जातून आम्ही घेऊन येतात तुमच्या खाती दर दिसा दिसाची विशिष्टताय दिसाचे खाशेलेपण. आणि आता वळूया संगीताच्या सेगमेंटाकडे. जय वाट पळयता सुंदरशी गीता आमच्या शुभ प्रभात या कार्यवळीतल्यान. आणि ऐकू पण संगीतमय ह्या सेगमेंटाक सुरुवात करताना.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकार आनी गोंयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेंको दितात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. एकाच वेळार वेंचणूक जाल्यार उदरगतीचेर केंद्रीत शासनाक चालना मेळटली आनी राज्याक आनी राष्ट्राक कसो फायदो जातलो हाचेर भर दिवन गोंयच्या मंत्र्यांनी आपल्यो सुचोवण्यो संयुक्त संसदीय समिती कडेन वांटून घेतल्यात अशें तांणी सांगलें. समितीन हो प्रस्ताव सकारात्मक रितीन मुखार व्हरतली असो विश्वास तांणी उक्तायलो.
1: गोवा जैसे छोटे राज्य में इसका इम्पैक्ट क्या हो सकता है, इसके बारे में हमारे गोवा सरकार की तरफ से भी चार मिनिस्टर्स जो यहाँ पे आए थे उन्होंने भी खुद का सजेशन दिया. और हाउ द वन नेशन वन इलेक्शन विल इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन एंड इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट, किस तरह से इट विल बी द डेवलपमेंट ओरिएंटेड और द स्टेट फोकस काम हम कर सकते हैं. गोवा सरकार की तरफ से, गोवा के लोगों की तरफ से वी हैव सपोर्टेड फॉर द वन नेशन वन इलेक्शन.
0: वेगवेगळ्या राज्यांत जावपी वेंचणुकांक लागून राज्याच्या पर्यटन मळाक फटको बसता, तशेंच हाचो थेट परिणाम पर्यटनाच्या माध्यमांतल्यान मेळपी येणावळीचेर जाता अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या सयत ह्या बसकेन वांटो घेतिल्ले मंत्री सुदीन ढवळीकर, सुभाष फळदेसाय, सुभाष शिरोडकर, दिगंबर कामत हांणी दिल्ल्याची म्हायती जॉयंट कमिटी ऑन द कॉन्स्टिट्युशनाचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी दिल्या. एक पेड मां के नाम ह्या उपक्रम अंतर्गत गोंय पुलीस विभाग आनी दूरदर्शन गोंय हांच्या जोड पालवान पणजी दूरदर्शनाच्या वाठारांत पुलीस महानिरीक्षक धर्मेश आंगले आनी डीडीजी संदीप श्रीवास्तव डीडीजी हांणी झाड रोयले. हे वेळार धर्मेश आंगले हांणी आपले विचार मांडले.
2: एक पेड मां के नाम म्हणून आमी झाडां लावपाचे. हांगा एचपीटी म्हणजे हाय पॉवर ट्रान्समिशन एरिया आसा पळय ऑफ गोवा दूरदर्शन, आनी आमकां जागो हांगा ऑफर केला सो दॅट आमी झाडां लावू शकतले. द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग ट्रीज इज दॅट इट किप्स अवर एनवायरमेंट व्हेरी क्लीन आनी व्हेरी ऑक्सिजन रिच. ऑल माय स्टाफ करेज यू टू प्लांट पॉट ट्रीज.
0: ज्याप्रमाण प्रधानमंत्री मोदी विकसित भारत 2047 आनी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत स्वयंपूर्ण गोंय साकार करपाक वावुरतात, त्याचप्रमाण आदिवासी स्वयंपूर्ण आनी विकसित कसो जातलो ही संकल्पना मनात बाळगून आमी आदिवासी उदरगत पथदर्शक आराखडो 2037 तयार करतात. त्या खातीर शिक्षण, भलायकी, शेतकाम, घर बांदप आनी संस्कृती सारख्या आदिवासी कडेन संबंधित इकरा मळाचेर काम करपाचो निर्धार केलो. हो पथदर्शक आराखडो 15 ऑगस्टा मेरेन तयार जावन तो उजवाडाक येतलो अशी म्हायती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. काल मडगांवच्या रविंद्र भवनांत मंथन शिबीर आनी जागृताय कार्यावळीचें उद्घाटन केल्या उपरांत तांणी ही म्हायती दिली. कला अकादमी आयोजीत 50व्या कोंकणी नाट्य स्पर्धेचो सुवर्ण महोत्सवाच्या कार्यावळींत केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक मुखेल सोयरे म्हणून आशिल्ले. ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर कला मंदीर सभाघरांत जाली. ह्या वेळार गोंयचे ज्येष्ठ नाट्य लेखक पुंडलीक नारायण नायक हांकां जीवन गौरव पुरस्कार भेटयलो. तशेंच दिग्दर्शन, लेखन, अभिनय, प्रकाश योजन, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा आनी नेपथ्य ह्या वेगवेगळ्या विभागांत उल्लेखनीय कामगिरी केल्ल्या 30 कलावंतांचो भोवमान तशेंच 50व्या कोंकणी नाट्य स्पर्धेचो पारितोषक वितरण समारोह ह्या वेळार जालो. हे वेळार कला आनी संस्कृती मंत्री डॉ रमेश तवडकर मानाचे सोयरे म्हणून हाजीर आशिल्ले. दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी दिवचल शारांत चालू आशिल्ल्या नव्या कदंबा बस स्थानक कामाची पळोवणी केली. ह्या वेळार तांच्या सांगतान नगरपालिकेचे आदले नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार, नगरसेवक नारायण बेतकेकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कदंब बस स्थानकाची पळोवणी केल्या उपरांत आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी अधिकाऱ्यांक ते संबंधित कांय सुचोवण्यो केल्यो. ह्या वेळार पत्रकारांकडेन उलयतना डॉ शेटये हांणी सांगला की नवीन कदंबा बस स्थानकाचो काम योग्य रितीन चालू आसा. राज्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी हेडपी सुण्या खातीर खाण घालपाच्यो सुवाती निश्चित करपाचें काम सुरू जालां. गोंयांतल्या स्थानीक संस्था प्राणी कडल्यान पंगड आनी प्राण्या आडची क्रूरताय प्रतिबंधक संस्थाच्या जोड पालवान पणजी आनी गोंयच्या हेर वाठारांनी हे काम चालू आसा. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर खासा शिटकावणी दिवंक ना. चडांत चड तापमान 32 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 27 अंश सेल्सियस आसा. फिफा विश्वकरण सर्तीन अमेरिकेंतल्या इंगलवूड हांगा लॉस एंजल्सांक

0: सकाळची बरोबर 7:30 42 सेकंद जातात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल 233.1 MHz भारत 1287 किलोहर्ट्झांचेर आणि महादेव चॅनलाचेर ह्या खिणाक तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यावळ. ह्या कार्यावळीत मुखार वतना तुमकां ऐकूं दिता गोंय खबरापत्र.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्रा खातीर सुशांत कुंकळकार हांणी बरोवन धाडिल्लें हें दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याचें खबरापत्र. जुलय म्हयनो सुरू जालो की आषाढ म्हयन्याची सुलूस लागूंक सुरू जाता आनी सगळ्या विठ्ठल भक्तांक पंढरेच्या वारीचे वेध लागतात. हाका गोंयचे भक्तय आडवाद ना. 15 जुलय सावन आषाढ म्हयनो सुरू जाता. मात काल बिरेस्तारा दक्षीण गोंयांतल्यान पयली वारी पंढरपुराक वचपाक भायर सरली. काल सकाळी मडगांवच्या श्रीहरी मंदिरांतल्यान एक पंगड ताळ मृदुंगाच्या तालार हे वारीत सामील झालो. या पंगडाक मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी निरोप दिलो. या वेळार नावेलीचे आमदार उल्हास तुवेंकार तशेंच हरिमंदीर समितीचे वांगडी हाजीर आशिल्ले. काल केपेच्या कट्टो आमोणा हांगसावनय विठ्ठल भक्तांचो एक मोठो जमो पंढरपूर वचपाक भायर सरलो. या भक्तांच्या मेळ्याक निरोप दिवंक मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. व जमो पायांनी वारी करत आषाढी एकादशीच्या आदल्या दिसा पंढरपुराक पावतलो. ते आदी केपेच्या कट्टा आमोणा हांगा जाल्ल्या एका सुवाळ्यात कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांचे हस्तुकी सामानाचे किट वाटले. ज्ञानेश्वर माऊली ट्रस्टाचे वतीन व सुवाळो घडोवन हाडिल्लो. ज्ञानेश्वर माऊली मठात व सुवाळो झालो. या वेळार मठाधीश सुदर्शन स्वामी, मठाचे पुजारी विठ्ठल कोल्लेकर, ट्रस्टाचे अध्यक्ष डॉ गुरुदास नायक आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आता रोखडोच मुरगांव, काणकोण आणि फोंडे तालुक्यांतल्यानय पायांनी पंढरपुराक वचपी वाऱ्यो भायर सरपाच्यो आसात आणि ते खातीर सगळे कडेन भक्तिमय वातावरण तयार जातले. 6 जुलय दिसा फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या निमतान भव्य सुवाळो झालो. या वेळार गोंय राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांच्या हस्तुकी सहकार वाठारात मोलाचे काम केल्ल्या मानेस्तांचो पुरस्कार दिवन भोवमान केलो. उल्हास फळदेसाय हांकां सहकार रत्न, डॉ अनिल गावणेकार हांकां सहकार भूषण हे पुरस्कार दिले. सहकार श्री वो पुरस्कार सोपिल्ले श्रीपती गांवकार हांकां फावो केलो. गांवकार हांच्या कुटुंबियांनी वो पुरस्कार घेतलो. सहकार वाठारात बरो वावर करपी 15 सोसायट्यांकय या वेळार पुरस्कार दिले. या वेळार उलयतना मंत्री सुभाष शिरोडकर हांणी पयशांचो वेव्हार चोख आनी पारदर्शक दवरलो जाल्यार सहकार चळवळ नेटान फुडे वचप शक्य आसा अशें तांणी सांगले. या वेळार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, सहकार निबंधक आशुतोष आपटे, नाबारचे संदीप धारकर, पुरस्कार समितीचे अध्यक्ष बाबाजी सावंत आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. फाटल्या शेनवारा मडगांव, फातोड्ड्या आनी नावेली या तीन सुवातांनी हेल्थ विथ आयुर्वेद या उपक्रमाखाला भलायकी तपासणी शिबिरां जाली. मडगांव हांचे शिबीर कॉम मडगांव हांच्या मडगांव महिला मंडळ सभाघरात जाले. भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी या शिबिराचे उक्तावण केले. सध्याच्या परिस्थितीत आयुर्वेद उपचार पद्धती लोकांक फायद्याची आणि गरजेची असे त्यांनी सांगले. हेर शिबिरां मडगांव रवींद्र भवन आणि नावेलीच्या पंचायत घरात झाली. या शिबिरांनी डॉ गौरव देसाय आणि डॉ नागराज सामगा हांणी मार्गदर्शन केले. अशेच तरेचे आणखी एक शिबीर फातर्प्यां केपें हांगाच्या फातर्पेकर्णी शांतादुर्गा सभाघरांत जाले. या शिबिराचे उक्तावण आदले पालवी मुखेलमंत्री चंद्रकांत कवळेकार हांणी केले. आता गोंयांत लोकांचो कल आयुर्वेदा कडेन वळूंक लागला अशें तांणी सांगले. या शिबिरांत डॉ प्रज्योत महाले हांणी मार्गदर्शन केले. थळावे सरपंच मनीषा नायक देसाय ह्यो या वेळार हाजीर आशिल्ल्यो. चालू सप्तकांत मुरगांव आणि वास्को या मतदारसंघात म्हजे घर या येवजणेखाला लाभार्थ्यांक सनदी वाटपाची कार्यावळ झाली. या वेळार सुमार 450 लोकांक जमिनीची मालकी दिवपी सनदी वाटल्यो. या सुवाळ्याक वास्कोचे आमदार कृष्णा साळकार, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार, मुरगांवचे उपजिल्हाधिकारी प्रताप गांवकार, आदले नगराध्यक्ष नगरसेवक

प्रभात ह्या कार्यक्रमातल्या तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चंद्राचेर ह्या खेळात शुभ प्रभात ही कार्यवळ. आणि ह्या कार्यवळीत मुखार वतना तुमका ऐकूंक दिता आणि एक गीत सोनिया शिरसट हाणी गायिल्ले. ती गायतात गोवा तो गोवा आमचे.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आणि आयकुप्यानो, हाजे सांगातकच वेळ जालो आसा आमच्या शुभप्रभात ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात आकाशवाणी पणजे केंद्राचो हादेई चॅनल. मुखाल सुवातेर तुमच्या खाती येता कोंकणीतल्यान वराच्यो मुखेल खबरो.
2: प्रभातम

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलंडांत न्युझीलंडांतले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पांवड्याचेर उलोवणी केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मेघालयाचे मुखेलमंत्री कोनराड सांगमा हांणी राष्ट्रीय राजधानीच्या दिल्ली हाट हांगा मेघालय अन्सा फेस्ट 2026 चौथ्या आवृत्तीचे उक्तावण केले. विज्ञान आणि समाज एकठांय विकसीत जाल्ल्यान तंत्रज्ञान मनशाच्या जिवितांचो एक अभिन्न भाग झाला असे कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांनी सांगले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज बिहारातल्या गयात दिसभराच्या भोवडेर वतले. गोय सरकार आणि गोयचे लोक वन नेशन वन इलेक्शनाक तेको दिता असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी सांगला. कला अकादमीत आयोजित 50व्या कोकणी नाट्य स्पर्धेचो सुवर्ण महोत्सवाचो कार्यावळ झाली. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक मुखेल सोयरे आशिल्ले. आदिवासी उदरगत पथदर्शक आराखडो 2037 तयार करप सुरू असा अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकार हांनी दिल्या. गोय सरकाराचे कला आणि संस्कृती खाते सम्राट क्लब मार्शेल आणि रवींद्र भवन साखळी हांच्या संयुक्त जोड पालवान आयज रंगभूमी दिसाची कार्यावळ जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्र गिरी ही स्वदेशी बनावट.

तिची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध, केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS च्या प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ
एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमध्ये

सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरु होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथं काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पूर्वी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन आनी आपत्ती वेवस्थापन हांचो आसपाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी केली. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापटणमांत 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी आपल्या इस्टर्न फ्लिटांत आस्पावीत करपाक तयार आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलंडांत न्यूझीलंडांतले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर उलोवणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगलां. भारतीय रेल्वेन उत्तर रेल्वेच्या 680 मार्ग किलोमिटराचेर कवच तैनाती खातीर 206 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. आनी फिफा विश्वचषकांत स्पेनान दुसरे क्वॉर्टर फायनलींत बेल्जियमाक 2-1 अशें हारोवन उपांत्य फेरयेंत सुवात मेळयल्या. आता पुराय खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन, दुग्द पर्यटन, खेळार, आपत्ती वेवस्थापन हांचो आसपाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी करून दोनूय राष्ट्रांमदल्या द्विपक्षीय संबंधात एक नवो अध्याय गाठला. ऑकलंडात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडातले तांचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे मदीं प्रतिनिधी मंडळ पावड्यार उलोवणी जाल्यो उपरांत ह्यो कबलाती जाल्यो. भारत पॅसिफीक वाठारातली सुरक्षा घटमूट करपाचो हेत आशिल्लो. दर्यावेले सहकार्य वाढोवपा खातीर संरक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंड संरक्षण दळ हांचे मदीं वेवस्थेचे निवेदन जाले. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशांतल्या विशाखापटणम हांगा 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी F-38 आपल्या इस्टर्न फ्लिटांत आस्पावीत करपाक तयार आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्या सुवाळ्याच्या अध्यक्षपदार आसतले. संरक्षण आत्मनिर्भरताय आनी देशी झुजारी जहाज बांदपाचे दिकेन भारताच्या प्रवासात हो आनीक एक महत्वाचो पावडो थारलो. विशाखापटणमांत नौदल कर्मचाऱ्यांक संबोधित करतना संरक्षण मंत्र्यांनी हिंद महासागर प्रदेशांत शांतताय आणि स्थिरताय हांची हमी दिवपी भारताच्या भूमिकेक परतून पुष्टी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑकलंडात न्यूझीलंडातले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर उलोवणी करतले. फाटल्या 2 वर्सात खासा करून व्यापार आणि वाणिज्य आणि संरक्षण मळार महत्वाची प्रगती जाल्ल्या द्विपक्षीय संबंधांचो दोनूय फुडाऱ्यांनी नियाळ घेतलो. न्यूझीलंड भेटेक लागून दोनूय देशांमधल्या संबंधांक नवी गती मेळटली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. आता दोनूय देशांनी रणनीती भागीदारी स्थापन करून महत्वाचे पावल उबारला जी फुडल्या सहकार्याक मार्गदर्शक थारतले अशें तांणी सांगले. दोनूय राष्ट्रांमदली लोकशाय मूल्या आनी दर्यावेल्या संबंधांचेर भर दितना प्रधानमंत्री मोदी हांणी भारत पॅसिफीक वाठारांत शांतताय, स्थिरताय आनी सुरक्षा घटमूट करपाक भारत आनी न्यूझीलंडाची महत्वाची भूमिका आसूं येता अशें सांगले. 40 वर्सात भारतीय प्रधानमंत्र्यांची न्यूझीलंडाची ही पहिली भेट. उपरांत प्रधानमंत्री मोदी नामनेच्या व्यावसायिक आनी खेळा व्यक्तींकडेन संवाद साधतले. दोनूय देशांमदी आशिल्ल्या घटमूट संबंधांचे प्रतिबिंब म्हणून प्रधानमंत्री मोदी आयज भारतीय लोकांच्या मेळाव्याक संबोधित करपाचे आसात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगलां. केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांचे वांगडा ब्युरो ऑफ पोर्ट सुरक्षा BOPFS स्थापन करपाच्या प्रगतीचो नियाळ घेतना मंत्री शहा उलयताले. फकत परवानो आशिल्ल्या खासगी सुरक्षा एजन्सींक बंदर सुरक्षा सोपोवची आनी केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळान प्रशिक्षित कर्मचाऱ्यांक नेमपाक जाय अशेंय घरमंत्र्यांनी सांगले. सध्याच्या मुळाव्या साधन सुविधांचो उपेग करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण बेगीन सुरू करचे अशेंय तांणी निर्देश दिल्यात. भारतीय रेल्वेन उत्तर रेल्वेच्या 680 मार्ग किलोमिटराचेर कवच तैनाती खातीर 206 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. हाका लागून सुरक्षितताय आनी कार्यावळीची क्षमताय वाढटली. उच्च दाटायेच्या आनी रणनितीन महत्वाच्या मार्गांनी देशी सुरक्षेची वेवस्था वाढोवप हो प्रकल्पाचो हेत आशिल्लो. रेल्वे मंत्रालयान दिल्ली विभागाच्या रेवारी दिल्ली आनी शकुरबस्ती बथिंडा विभागाचेर कवच वर्जन 4.0 अशी तरतूद लागू जातली अशें सांगला. रेल्वेची टक्कर आडावन सुरक्षितताय वाढोवपा खातीर ही पद्दत तयार केल्या. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज बिहारातल्या गया हांगाच्या दौऱ्यार आसतले. ह्या भेटी वेळार गया हांगा बिहार भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्थेत बिहार विधानसभेच्या वांगड्यांखातीर प्रशिक्षण कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनात ते उलोवप करतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.

0: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल मस्कतात आपल्या ओमानी समकक्ष बदर बिन हमद अल बुसेदीक मेळून दोनूय देशांमधल्या सहकार्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा केली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी वेपार, गुंतवणूक, जोडणी, तंत्रज्ञान, संरक्षण, सायबर आणि एआयचेर उलोवप जाले अशें सांगले. तशेंच आखातातल्या घडामोडींविशी आणि ह्या वाठारांत शांतताय आणि स्थिरताय सुनिश्चित करपाचे यत्न हांचेविशी दोनूय फुडाऱ्यांनी व्यापक विचार विनिमय केलो. भारत आणि ओमान हांच्यामधल्या रणनीती भागीदारीचो विश्वास या चर्चेतल्यान दिसून आयला अशें मंत्री जयशंकर हांणी सांगला. विज्ञान आणि समाज एकठांय विकसीत जाल्ल्यान तंत्रज्ञान मनशाच्या जिवितांचो एक अभिन्न भाग जाला अशें कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ल्या पुस्तक विमोचन कार्यावळीत मार्गदर्शन करतना मेघवाल हांणी कृत्रीम बुद्धिमत्तेचे रुपांतर संदीत करप आणि भारताचे सांस्कृतीक दायज सांभाळपा खातीर तेचो वापर करप हे मुखेल आव्हान आसा अशें सांगले. देशाच्या शाश्वत उदरगती खातीर एआयची मजत घेवपाक जाय अशें तांणी म्हळें. ह्या वेळार उलयतना बायला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर हांणी बायलांनी नव्या तंत्रज्ञानाचो वापर करपाक मर्यादित रावचे न्हय, उदरगतीत सक्रियपणान वांटो घेवचो अशें सांगले. समावेशक आणि सशक्त समाज उबारपा खातीर तंत्रीक नवनिर्माणात बायलांनी वांटो घेवप गरजेचे आसा. इंडिया एआय मिशनाखाला सरकार एआय संबंधित मुळावी बांदावळ घटमूट करून देशभरात एक घटमूट अशी कृत्रीम बुद्धिमत्ता पर्यावरण प्रणाली विकसित करता अशें तिणें सांगले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड सांगमा हांणी राष्ट्रीय राजधानीच्या दिल्ली हाट हांगा मेघालय अन्साचे फेस्त 2026च्या 4थ्या आवृत्तीचे उक्तावण केले. अन्सा पिकोवप्यांक गिरायक, किरकोळ विक्रेते, अन्नवेवसाय आणि निर्यात बाजारपेठेकडेन जोडपा खातीर हो वर्सुकी महोत्सव म्हळ्यार राज्याची मुखेल माची थारल्या. काल या संदर्भात उलयतना मंत्री सिंधिया हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल बल ह्या दृष्टीकोनाचेर आधारून ही कार्यावळ आशिल्ल्याचे सांगला. अशे तरेच्यो कार्यावळी व्यापाराक आणि संवसारीक पावड्यार शेतकऱ्यांच्या क्षमतेक नवी चालना दितात अशें तांणी मुखार म्हळें. व्हॅनेझुएलातल्या विध्वंसक अशा भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो आतां 4,000 पावला. व्हॅनेझुएलाचे सांसद मुखेली जॉर्ज रॉड्रिक्सनान सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर बरयला की 24 जून दिसा फाटोफाट 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या भूंयकापाक लागून दर्यादेगेवेल्या ला गुआरा राज्यात उण्यात उणे 4,118 लोकांक मरण आयला जाल्यार 16,704 जाण जखमी जाल्यात. आनीक हजारांनी लोक सध्या बेपत्ता आसात. फिफा विश्वचषकात स्पेनान काल राती अमेरिकेतल्या इंगलवूड हांगाच्या लॉस एंजलस स्टेडियमात जाल्ले दुसरे क्वार्टर फायनल मॅचीत बेल्जियमाक 2-1 अशें हारोवन उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. ताचे आदी बोस्टनात जाल्ल्या पयल्या क्वार्टर फायनलीत मॉरोक्कोचेर 2-0 अशें जैत मेळून फ्रांस सेमीफायनलीत पावलो. उरिल्ल्या क्वार्टर फायनलीत आयज राती मियामी गार्डन्सात नॉर्वे आनी इंग्लंडाचो खेळ जातलो. भारतीय वेळेप्रमाण राती 2:30 ही मॅच सुरू जातली. फाल्यां कॅन्सन्स स्टितीत जावपी 4थ्या क्वार्टर फायनलीत डिफेंडींग चॅम्पियन अर्जेंटिना आनी स्विझर्लंडा आड खेळ जातलो. विम्बल्डन टेनिसात आयज लंडनात जावपी बायलांच्या एकोड्या सर्तीच्या फायनलीत चेकियाची कॅरोलिना मुचोवा ही लिंडा नॉस्कोवा हाच्याकडेन झुजतली. दोनूय खेळाडी आपल्या पयल्या विम्बल्डन खिताबाचो फाटलाव करतात. मजगती फाल्यां दादल्यांच्या एकोड्या सर्तीच्या फायनलीत संवसारीक क्रमांक 1 खेळगडो जेनिक सिनर आणि जर्मनीचो अलेक्झांडर झेरेवा हाच्या आड खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांखातीर बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 5 दिसात हरियाणा, चंडीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लद्दाख आणि जम्मू काश्मीर वाठारात लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडटलो. तशेंच अंदमान

0: अंदमान आणि निकोबार जुवे आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक ओडिशा तमिळनाडू पुड्डुचेरी करायकल अस्तंत मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ईशान्य वाठारातल्या काय भागांनी फुडल्या 3 ते 4 दिवसात वीज आणि वादळी वाऱ्यासयत पावसाची शक्यता आसा. दिल्लीत आयएमडीन दिसाचे गडगड मारून काय प्रमाणात पाऊस पडू येता असं अदमास उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारत आणि न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण पशुपालन आपत्ती व्यवस्थापन हांचो आसपाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर स्वाक्षरी केली. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी आपल्या इस्टर्न फ्लिटात आस्पावीत करपाक तयार आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑकलंडात न्यूझीलंडातले आपले समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे कडेन प्रतिनिधी मंडळ पावड्याचेर उलोवणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगले. आनी फिफा विश्वचषकात स्पेनान दुसरे क्वार्टर फायनलीत बेल्जियमाक 2-1 अशें हारोवन उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: शेक मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झांचेर तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं म्हादई चॅनल. सकाळच्या बरोबर 8:52 आणि 15 सेकंद जातात. ह्या खिणाक ऐकूया तर एक वर अशा हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत आणि कार्यावळीक सुरुवात करताना तुमका ऐकूंक दिता हे सुंदर संगीत. काय खिणातच गायतात के.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स

नमस्कार, हांव मनाली प्रभु गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारत आनी न्यूझीलंड हांणी आयज संरक्षण, पशुपालन, आपत्ती वेवस्थापन हांचो आस्पाव आशिल्ल्या 5 मुखेल समन्वय पत्रांचेर सयो केल्या. भारतीय नौदळ आयज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात 26-17A देशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी आपल्या इस्टर्न फ्लिटात आस्पावीत करपाक तयार आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी देशाची दर्यादेगेवेली सुरक्षा अभेद्य करपा खातीर सरकार खरपणान वचनबद्ध आसा अशें सांगलां. भारतीय रेल्वेन उत्तर रेल्वेच्या 680 मार्ग किलोमिटराचेर कवच तैनाती खातीर 206 कोटी रुपयांची मान्यताय दिल्या. विज्ञान आणि समाज एकठांय विकसीत जाल्ल्यान तंत्रज्ञान मनशाच्या जिवितचो एक अभिन्न भाग जाला अशें कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी सांगले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मेघालयाचे मुखेलमंत्री कॉनराड संगमा हांणी राष्ट्रीय राजधानीच्या दिल्ली हाट हांगा मेघालय अन्साच्या फेस्ट 2026च्या 4थ्या आवृत्तीचे उक्तावण केले. व्हॅनेझुएलातल्या विध्वंसक अशा भूंयकापात मरण आयिल्ल्यांचो आकडो 4000 वयर पावला. आखाती वाठारात हालीच्या काळात दुस्मानकाय वाढिल्ल्यान दोहा हांगा मध्यस्थ म्हणून आपली भूमिका घटमूट करपाच्या यत्नात कतारचे शिष्टमंडळ तेहरानाक भेट दिता अशें इराणी माध्यमांनी सांगला. कोळसो मंत्रालयान वेवसायीक कोळसो खाणींच्या लिलावाच्या 15व्या फेरयेखातीर बोली उक्त केल्यात. नायजेरियाच्या सुरक्षा एजन्सीनी सुमार 2 महिन्याआधी ओयो राज्यात शाळांतल्यान अपहरण केल्ल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांक सोडयल्यात. आणि खेळात फिफा विश्वचषकात स्पेनान दुसरे क्वार्टर फायनलीत बेल्जियमाक 2-8 असे हारून उपांत्य फेरयेत सुवात मेळयल्या. आणि विम्बल्डन टेनिसात आयज लंडनात जावपी बायलांच्या एकोड्या सर्तीच्या फायनलीत चेकियाची कॅरोलिना मुचोवा ही लिंडा नोस्कोवा हाच्या आड झुजतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233.1 मीटर म्हणालेच 1287 किलोहर्ट्झांची अर्थ ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल ऐकप्यानो महादेवी चॅनलचेर परतून एक फावट सौ प्रांत योगा चित्रसंगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींत कार्यावळींत मुखार वतना तुमकां ऐकूंक दिता उदित नारायण हांणी गायिल्लें हें सुंदरशें गीत कुछ ना कहो ह्या फिल्मांतल्यान जी हां अच्छी लगती हो

शंकर महादेवन शान आणि के हाणे गायले हे गीतम ऐकले दिल चाहता है ह्या फिल्मातल्या मुखारे सुवातेर आणि करमीत निमळे सुवातेर तुमकां ऐकूंक दिता हेट स्टोरी टू ह्या फिल्मातल्यान हे गीत मीट ब्रोस अंजन गायतात पिंक लिप्स.

0: ऐकपा न्हू पिंक क्लिप्स ह्या गीता संगताकाचो वेळ जालो आसा. सुंदरशा चित्रसंगीत ह्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 233.1 मीटर भायरच 1287 किलोहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचो म्हादय चॅनल.
1: सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: दस लाख की लॉटरी मुझे.
5: फर्जी ऑफर्स से सावधान.
6: आरबीआई कहता है
5: जानकार बनिए सतर्क रहिए.
7: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
8: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
9: 2 ते 2:30 या वेळेत
10: हा छंद जीवाला ला विपिसे.
7: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
8: FM रेनबो 105.4 मेगा.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवी वाहिनी. रसिक हो, सकाळचे 9:34 आणि 15 सेकंद होत आहेत. वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची आणि ह्या गीतांच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील गीताबरोबर गात आहेत आई अंबे.

रसिक हो बिनधास्त बेथडक हे गीत तुम्हाला होता आशिष शर्मा ह्याने गायलेलं. पुढे ऐकूया शान गात आहेत हे गीत कॅफेचिनो. 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पंच केंद्राची ही महादेव वाहिनी, आणि महादेव वाहिनीवर तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश असा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026. कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.
0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: दोनशे 233° म्हळ्यार 1287 kHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं हो म्हादय चॅनल. सकाळच्या बरोबर 10:10 जाता. ह्या खिणाक मयमोगाचा येवकार दिता जिणेच्या तरेकवारचे रंग दाखोवपी कातारांच्या कार्यावळीत. कार्यावळीत सुरुवात करताना ऐकूया लॉर्ना हाणी गायिल्ले कातार. लॉर्ना गायतात ऐकात म्हजो तवो.

आणि ऐकपॅनो लिस्बोआ ह्या कातारा सांगतकच वेळ झालो असा. कातारांच्या करवळीतल्या तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्सांचेर आकाशवाणी पणजे केंद्राचो हो म्हादय चॅनल. घेऊन येता दर दिसा तुमच्या खातीर तरेकवारशी संगीत, खुबशी अशी माहिती आणि खुबसो असो मोग. सकाळचे बरोबर 10:30 आणि 3 सेकंद जातात. ह्या खेळाक मायमोगाचो येवकार देता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळींत. ऐकपॅनो आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळींत पयले सुवातेर तुमकां आयकूंक दिता अरविंद गजेंद्र गडकर हांचे बांसुरी वादन. ते आपल्या बांसुरी वादनांतल्यान पयले सुवातेर सादर करतात राग गुणकळी.

233 एक मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलाचेर तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आणि ऐकपनो ह्या कार्यावळीन तुम्ही ऐकताले अरविंद गजेंद्र गडकर हांच्या बासरी वादनातल्यान ताणी सादर केलो राग गुणकळी. कार्यावळीत मुखावली सुवातेर तुमकां ऐकूंक दिता अरविंद गजेंद्र गडकर हांचेच बासरी वादन. ताणी आपल्या बासरी वादनातल्यान सादर केलो राग देवगिरी भिलावळ.

आशिकी टू या चित्रपटातले हे गीत आशिल्ले अंकित तिवारी हांच्या आवाजान. आता ऐकूया वाजीत हांच्या आवाजान हे गीत. संगीतकार असात अकबीर.

ऐकतानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल आणि गाता रे मेरा दिल या कार्यावेळीनं आता पुढे ऐकूया ए आर रहमान ह्यांच्या आवाजात जोदा अकबर या चित्रपटातले हे गीत.

जोधा अकबर या चित्रपटातले गीत आशिले ए आर रहमान संगीतकार हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि जावेद अख्तर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया जोधा अकबर या चित्रपटातलेच आणि एक गीत जावेद अली हांच्या आवाजान.

जोदा अकबर या चित्रपटातले हे सुंदरशे असे गीत ऐकले तुम्ही. संगीतकार असलेले ए आर रहमान आणि जावेद अली यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया शान यांच्या आवाजात हे गीत.

ऐकपेनो शान ह्यांच्या आवाजान तुम्ही बॉडीगार्ड या चित्रपटातलं हे गीत ऐकलंय. संगीतकार हिमेश शब्बीर अहमद ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. 11:30 वरांचेर आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतात खेळा संबंधात स्टम्प्ड ही कार्यावळ.

0: Dumped is a BBC Sport production for the BBC World Service in association with ABC and Akashvani.
1: ऐकपॅनो, तुम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपित केली खेळासंबंधात स्टम्प्ड ही कार्यावळ ऐकली आणि तुम्ही ऐकताले गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. आता ऐकूया सोहम चक्रवर्ती यांच्या आवाजात धूम 2 या चित्रपटातले हे गीत.

सोहम चक्रवर्ती, जॉली मुखर्जी यांच्या जोड आवाजान तुम्ही धूम टू या चित्रपटातलं हे गीत ऐकलंय. संगीतकार प्रीतम आणि समीर यांनी या गीताची रचना केलेली असा. गाता रही मेरा दिल या कार्यावळीन आता पुढलं गीत ऐकूया. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले राहत फतेह अली खान यांच्या आवाजान आणि संगीतकार असतात प्रीतम.

0: इष्टानो, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले हे गीत तुम्ही राहत फतेह अली खान यांच्या आवाजान ऐकले आणि आता ऐकूया जुबिन नौटियाल यांच्या आवाजान हे गीत.
1: ओए, सब ठीक ठाक? चिट्ठिया लिखना तो तुझे याद ही नहीं रहता. वैसे आज 11 फरवरी है, तुझे याद भी है इस तारीख को क्या हुआ था?

जुबीन नॉटियाल यांच्या आवाजान शेरशाह या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही. तनिष बागची संगीतकार यांनी या गीताची रचना केलेली असा आणि या गीताबरोबरच इष्टानो गाता रे मेरा दिल ही कार्यावळ हा सोपता 12 वरा झाली असत. आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा.

पाचवर 28 मिनिटांचेर आयची निमणी सभा सुरू जातली. 5 वर 30 मिनिटांचेर युववाणी मराठी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 5 वर 58 मिनिटांचेर कोंकणीतल्यान खबरो. 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ले हिंदीतल्यान खबरो. 6 वर 15 मिनिटांचेर शब्दुली. 6 वर 30 मिनिटांचेर कोंकणीतल्यान खबरो. 6 वर 35 मिनिटांचेर कातारा. 7 वर 4 मिनिटांचेर भावगीत. 7 वर 20 मिनिटांचेर प्रादेशीक खबरो. 7 वर 30 मिनिटांचेर चावडेर. या कार्यावळींत तुमकां आज श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्था हांचें भजन आयकुपाक मेळटलें. 8 वर 5 मिनिटांचेर मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठींतल्यान खबरो. 8 वर 15 मिनिटांचेर हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 8 वर 45 मिनिटांचेर समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9. 9 वर 15 मिनिटांचेर स्पॉटलायट. 9 वर 30 मिनिटांचेर करंट अफेर्स. 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11 वरांचेर

टुपा संगीत सांस्कृतिक संस्था हांचे भजन ऐकुपाक मेळटले. 8:05 मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो मराठीतल्यान खबरो. 8:15 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. 10:00 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. आणि 11:12 आयची ही निमणी सभा सोपतली. ह्यो आशिल्ल्यो महादेव चॅनला वेल्यान विद्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

ऐकबेनो 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. 12:05 जायत येली असात. आता ऐकूया इंग्लिशीतल्यान खबरू.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: 233 मीटर म्हणजे 1287 किलो हजेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल. इष्टानो 12:11 जाल्ली आसात. आता ऐकूया अस्तुरी ही कार्यावळ.

बहिणीनो, अस्तुरी या कार्यावळीन तुमचं सगळ्यांचं मायमोगाचं येवकार. या कार्यावळीन आता सुरवेक ऐकूया तन्वी वाळवाळकर यांच्या आवाजान हे गीत.

0: ऐकू पॅनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल आणि अस्तुरी या कार्यावळीन. आता ऐकूया माया खरंगटे हांचे कविता वाचन.
1: पावसाच्या दिसांनी धर्तरेचेर नवे नवे कोंब किल्लून येतात. जाणट्या जड्ड्या झाडांक लेगीत नवी आंकरी येता. म्हाकाय सृजनाची आंकरी येता आनी म्हजे साहित्य जल्म घेता. सध्या म्हाका कवितेची आंकरी आयल्या. तर आयकात पावस वेगळेवेगळे नदरेंतल्यान कसो कसो दिसता आनी कसो आसता. पयली कविता आसा पावस असो पावस तसो. ती पावस तोखेता फ्लॅटाच्या जनेलांतल्यान, वाफ येवपी काफयेचो मग हातांत घेवन. ती पावस तोखेता फ्लॅटाच्या जनेलांतल्यान, वाफ येवपी काफयेचो मग हातांत घेवन. वा सैमाचे मन भुलवणे हे रूप. वा सैमाचे मन भुलवणे हे रूप. मुसळधार पावसाची मजाच अप्रूप. मुसळधार पावसाची मजाच अप्रूप. धारेर धारो धारेर.

सोनू निगम यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलंय. संगीतकार अशोक पत्की. आणि याचबरोबर इष्टानो अस्तुरी ही कार्यावळ हांगा सोपता.

2331 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचं हो महादेव चॅनल. 12:30 झाली असतात. आता ऐकूया दोतोर अनिता सेन यांच्या गायनात मिश्र पहाडी तुमरी.

ऐकप्यानो, स्वर संगमाच्या कार्यावळीत तुम्ही ऐकले दोतोर अनिता सेन यांच्या गायनान मिश्र पहाडी ठुमरी. आता ऐकूया बेगम अख्तर यांच्या गायनान मिश्र तुलंग ठुमरी.

ऐकपनु बेगम अख्तर हंचा गायनान तुम्ही ऐकलो मिश्र तिलंग ठुमरी. आता ऐकूया बेगम अख्तर हंचा गायनान कजरी अब के सावन.

0: झेवियर गोम्स हांच्या आवाजान तुम्ही हे कातार आयकले. संगीतकार आशिल्ले आग्नेलो डायस आणि मुकेश. आता ऐकूया लॉर्ना हांच्या आवाजान हे कातार.
1: जेरी आणि जोनिता तुमच्या मुखात दवरता एक ऊस वाळ तूं.

लॉर्ना हांच्या आवाजान तुम्ही हे कातार आयकले आणि जॅरी आणि जोनिता हांनी या कातारची रचना केलेली असा. आता ऐकूया मिस्टर मॅट हांच्या आवाजान हे कातार.

मिस्टर मॅट हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकलं आणि त्यांनीच या कातारची रचना केलेली असा. आता ऐकूया एम बोयर हांच्या आवाजान कानाउळा या कार्यावळीचे हे निमणे कातार.

इष्टानो, एम बोयर हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि संगीतकार आशिल्ले क्रिस पेरी. एम बोयर हांनी या कातारची रचना केलेली असा आणि या कातारा बरोबरच कानळा ओळा ही

0: कार्यावळ हांगा सोंपता. 1:30 जायत येयल्ली आसात. आतां ऐकुया मुंबय केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो मराठीतल्यान खबरो.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले.
2: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
1: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025 अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या

करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स

0: राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं तिसरं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: इष्टानो, तुम्ही ट्यून इन केला 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. 1:40 झाली असात. आता ऐकूया हिच्या कार्यावळीची रूपरेषा.

आयच्या कार्यावळीची रुपरेषा ऐकल्या उपरांत तुमका सदाफुली ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली आणि 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 दुपार समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकूपाक विसरू नकात, 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमका ऐकूपाक मेळटले. पाच वर 28 आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी मराठी ही कार्यावळ ऐकूपाक रवात. 5:58 कोकणीतल्यान खबरो. 6 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो. 6:15 शब्दोली. 6:30 कोकणीतल्यान खबरो. 6:35 कातारा. भावगीत 7:04 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो तुमका 7:20 ऐकूपाक मेळटले. 7:30 चावडेर. चावडेर या कार्यावळीन आज तुमका श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतिक संस्था हांचे भजन ऐकूपाक मेळटले. 8:05 मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो मराठीतल्यान खबरो. हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमका 8:15 ऐकूपाक मेळटले. 8:45 समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेअर्स. 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्यो हिंदीतल्यान खबरो. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. आणि 11:12 इश्टानो आयची ही निमणी सभा सोपतली. ह्यो आशिल्ल्यो महादेव चॅनलावेल्यान विद्रोपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकले आयच्या कार्यावळीची रुपरेषा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच

0: स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध आसात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: दोनशे 2300 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. 1:45 झाली असतात. आता ऐकूया सदा फुली ही कार्यावळ. तर या कार्यावळीन सुरवेक ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजान हे गीत.

शान हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि उदय भेंब्रे यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि इष्टानो, आज बरोबर

संगीतकार प्रीतम निलेश मिश्रा हांणी ह्या गीताची रचना केलेली आसा आनी वन्स अपॉन अ टायम इन मुंबई ह्या चित्रपटातले हे गीत आशिल्ले. इश्टानो आता ऐकूया बी प्राक हांच्या आवाजान शेरशाह ह्या चित्रपटातले हे गीत.

बी प्राग आणि जसलीन रॉयल हांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत ऐकलं आणि अन्विता दत्त हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर हांच्या जोडावाजान हाती मेरे साथी या चित्रपटातले हे गीत.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकलं आणि आनंद बक्षी हांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधय चॅनल आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत आता ऐकूया ऐश किंग आणि सुनिधी चौहान यांच्या जोड आवाजान हे गीत.

दम मारो दम या चित्रपटातले हे गीत आशिले संगीतकार प्रीतम एश किंग आणि सुनिधी चौहान यांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. जयदीप साहनी यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया. मेट्रो या चित्रपटातले हे गीत, संगीतकार असात प्रीतम

हे सुंदरशे गीत तुम्ही मेट्रो या चित्रपटातलं ऐकले. अदनान सामी हांच्या आवाजान हे गीत आशिल्ले. इष्टानो, 2:52 स्टुडिओन जाल्ली असात आणि तुम्ही ऐकतात हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ. तर या कार्यावळीनं ऐकूया अंकित तिवारी हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार अंकित तिवारी यांच्या आवाजात तुम्ही एक विलन या चित्रपटातलं एक गीत ऐकलंय. मनोज मुंतशीर यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीच्या आता निमणे गीत ऐकूया. राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष बागची यांच्या जोडावजान.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडाचे समकक्ष क्रिस्तोफर लक्सन हांनी द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पांवड्यार व्हरपाचो निर्णय घेतला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज नवी दिल्लीत लोकनारायण जगप्रकाश नारायण भौशीक वाचनालयाचे उक्तावण केले. भारत पारंपारिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान दोनूय घटमूट करून सक्षम आत्मनिर्भर आणि फुडाराखातीर संरक्षण दळ तयार करता असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांनी सांगला. ऐच्छिक कुटुंब नियोजन, माहितीपूर्ण निर्णय आणि भलायकेन भरिल्ली कुटुंबा ही सर्वसमावेशी आणि टिकाऊ उदरगतीची घटमूट बुनयाद आसा असे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा हांनी म्हणला. दरडोई उत्पादनाच्या नदरेन सिक्कीम परतून एक फावट देशातले गिरेस्त राज्य म्हणून उदेला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी हैदराबाद हे व्हड वेगान चलपी रेल्वे केंद्र म्हणून विकसित करतले असे सांगला. आयज संसारीक लोकसंख्या दीस. लोकसंख्या वाढी संबंधित आव्हानं आणि संद हांचे विशीं जागृताय करपा खातीर हो दीस मनयतात. शिक्षा विजन दिवचल तशेच दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या फुडारपणा खाला फाल्यां आयतारा 12 जुलयाक गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान सुवाळो आयोजित केला. दिवचल महालात आषाढी एकादशीची पंढरपूर वारी आयज सावन सुरू जाली. सामाजिक आणि संस्कृतिक मळार वावुरपी सर्गेस्त फादर फ्रेडी दा कॉस्ता हांच्या यादिस्तीक दिवपी गुलाब 2025 पुरस्कार जाहीर जाल्यात. आमदार कार्लोस आल्वारीस हांका मानाचो गुलाब व्यक्तिमत्व पुरस्कार फावो जाला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सगळ्यांक नमस्कार आणि येवकार. तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्जांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो. सांजेची 5:30:20 जातात आणि आयच्या ह्या सांजेच्या सभेंत म्हादय चॅनलाचेर हांव तुमकां सगळ्यांक परत एक फावट येवकार दिता. सुरवेक आयच्या सांजेच्या सभेंत तुमकां आयकुपाक दिता युववाणी मराठी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे युववाणी मराठी या कार्यक्रमात. रसिक श्रोते हो, आजच्या या युववाणी मराठी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सलूजा रावल यांचं भाषण, आणि आजचा विषय आहे सोशल मीडियाचे भूलभुलैया.
1: सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की विविध चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. कित्येक फेक अकाउंट्स असणारा फेसबुक, अफवा पसरविण्यात अग्रगण्य असणारा व्हॉट्सअप, घरी मायबापाचा न ऐकणारा पण ज्यांना जिथे दुसऱ्याची ट्विट ट्विट ऐकावी लागते ते ट्विटर, आणि ज्याच्याशिवाय आयुष्याच्या टायरची पंक्चर ट्यूब झाल्यासारखे वाटते ते म्हणजे यूट्यूब. ही काही माध्यमं आहेत सोशल मीडियाची. टीपी, स्टेटस, सेल्फी, ट्विट्स, लाईक, कमेंट्स, शेअर, सबस्क्राईब हे शब्द काही वर्षापूर्वी आमच्या शब्दकोशातही नव्हते. आता यावर कोणाचा विश्वास बसत नाही. दिवसातले काही तास, अनेकदा महिन्याच्या महिने आपण कुणालाही प्रत्यक्षात न भेटता राहू शकतो यावर कुणाचा आता विश्वास बसत नाही. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टी कुणाला सांगायचे नसतात. या शिकवणीतून निपजलेली पिढी अचानक आज आपण काय स्वयंपाक केलाय आणि आज आपण कुठे आहोत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला सांगेल असं कुणी 10 वर्षापूर्वी सांगितले असते तर आपण हसलो असतो. सोशल मीडिया हे मुळात संवादाचं माध्यम. दूर राहणारे नातेवाईक, संपर्कात नसणारी मित्रमंडळी, जगात घडत असणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी हे इंटरनेटचं जाल कामी येणार. विचारांची देवाणघेवाण होणार या उद्देशानं सोशल मीडियाची निर्मिती झाली आणि या सोशल मीडियाने आजच्या पिढीची परिभाषाच बदलली. कूल असणं अचानक महत्वाचं झालं. कालपर्यंत कपाटात दाबून ठेवलेली गुपितं ब्लॉगच्या रूपातून बाहेर यायला लागली. सोशल मीडियामुळे अनेकांना वाटू लागलं की आपण नट, कलाकार, गायक, लेखक, स्वयंपाकी झालं आहोत. कित्येकांना याचा आत्मविश्वास निर्माण झाला. संवाद संपर्क क्रांती घडवून आणणाऱ्या सोशल मीडियाने आज जगभरातील बहुतांश नागरिकांचे जीवन व्यापून टाकले आहे. क्षणभंगूर प्रसिद्धीसाठी आज सोशल मीडिया एक महत्वाचं साधन झालं आहे. सोशल मीडिया ही फक्त काही लाईकचा मामला आहे. आता तुमचा व्हिडिओ लाईक करणारे दुसऱ्या क्षणाला दुसरं काहीतरी लाईक करत असतात. अर्ध्या तासापूर्वी काहीतरी वेगळंच ट्रेंड करीत होतं आणि आता काहीतरी वेगळंच ट्रेंड करतंय. सोशल मीडिया किंवा समाज माध्यमे ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी तयार केलेली माध्यमे, पण न जाणे कधी याच्यावर आपले मित्र किती आहेत, फॉलोअर्स किती आहेत याची स्पर्धा सुरू झाली. सेल्फी घेताना जीव गेला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून लाखोंना गंडा घातला गेला. व्हॉट्सअप चॅटवरून लोकांची झालेली भांडणे या गोष्टी ऐकल्या की हसावं की रडावं तेच कळत नाही. सोशल मीडियावर येणारे संदेश, उपदेश, विशेषतः फॉरवर्डेड मेसेजेस ही एक भयंकर डोखेदुखी बनलेली आहे. खास करून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विषयावर काही नव्याने तयार झालेले लेखक दमदार लेखन करतात आणि कुणीही त्याची सत्यता न पडताळता मागल्या पानावरून पुढे सरकवत जातात. यात कुणाची तरी टर उडवलेली असते, कुणाचा तरी अपमान केलेला असू शकतो. आधीच आपल्याकडे भावना दुखावल्या जाण्याचं प्रमाण जास्त आणि त्यातूनच आता प्रत्येकाच्या हातात हे सोशल मीडियाचं शस्त्र, अगदी बोटाच्या अलगद स्पर्शाने चालणारं हे शस्त्र आणि वारेमाप वेळ. मग ही हत्यारं सटासट चालवली जातात. कुणीतरी दुखावलं जातं, कुणाच्या तरी चारित्र्यावर शिंतोडे उडतात. सोशल मीडियामुळे ट्रोलिंग हा शब्दही अगदी आपण नव्याने शिकलो आहोत. हा ट्रोल म्हणजे इंटरनेटमधला राक्षसच. सोशल मीडियामुळे आपल्या मनातील दुसऱ्याबद्दल असणारा राग, द्वेष ओकून टाकायला जागाच मिळाली आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या कमतरतांची टर उडवणे, टोमणे मारणे हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या सगळ्यावरून असं लक्षात आलंय की ही माणसं आतून कोरडी झाली आहेत. आता फक्त सोशल मीडियाच यासाठी जबाबदार आहे असं नाही. बदलती परिस्थिती, धावतं जग, बदलतं राहणीमान, जीवघेण्या स्पर्धा यासुद्धा काही गोष्टी आहेतच. सतत सोशल मीडियावर राहणारी माणसं जास्त जास्त एकटी होत जातात. जेव्हा आपण आपल्या मित्रापैकी कुणाचे तरी फोटो महागड्या रेस्टॉरंटमध्ये खाताना पिताना बघतो तेव्हा मनातून वाटत राहतं की मी माझा फोटो असा कधी सोशल मीडियावर अपलोड करणार. आपण कुठेही फिरायला गेलो तर पहिल्यांदा फोटो काढण्यातच मग्न असतो.

0: फिरायला आलेली ती जागा तिथल्या सौंदर्याचा आनंद घेण्यापूर्वी असं वाटायला लागतं की पटापट फोटो काढून शेअर केले पाहिजेत आणि दर 10 मिनिटांनी पाहिलं पाहिजे की किती लाईक्स आले आहेत. त्यामुळे आपलं जग हे फोनच्या आसपासच अडकून राहिलेलं आहे. फेसबुक व्हॉट्सअपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे. सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना आपले विचार आचार संकुचित मानसिकतेचे झाले आहेत. सोशल मीडियामुळे आपल्याला लोक समूह आणि आपले मुद्दे यांच्यामध्ये समतोल राखणे आणि त्यासंबंधी चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळते. पण त्याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडवणे, हिंसक कृत्य करण्यास किंवा चुकीचे वर्तन करण्यास प्रवृत्त करणे असे प्रकारही घडतात. आज कित्येक जण म्हणतात की सोशल मीडियामुळे कित्येकांची आयुष्य घडलीही आहेत तर कित्येक जणांचे मार्ग सोशल मीडियाने भरकटवले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया शाप की वरदान हा खरं तर प्रश्न पडतो. खरं पाहता आपला देश हा महासत्ता बनण्याच्या मार्गावर असताना स्वहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी सोशल मीडिया वापरणे गरजेचे आहे. सोशलचा अर्थ सामाजिक, परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचे भान नसणारी आजची युवा पिढी जेव्हा अजाणतेपणी सोशल मीडियाचा वापर करायला लागते तेव्हा सोशल मीडिया ही समाजाची आणि समाजासाठी आहे अर्थात सोशल आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. खरं तर विश्वातून चहूदिशातून चांगले विचार एकत्र आणण्यासाठी या सोशल मीडियाचा जन्म झाला, पण आम्ही आपलं मन मात्र फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर यांच्यातच रमवलं. या आभासी जगात जगताना आपल्याला फार छान वाटायला लागलं. या जगात जगताना आपण आपल्या आजूबाजूला काय घडतं याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. सोशल मीडियाचा कसा वापर करणे हे खरं तर आपल्या हातात आहे. दृष्टी बदलली तर सृष्टी बदलते या उक्तीप्रमाणे आजच्या पिढीने किंबहुना या आजच्या समाजाने सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपला समाज हा सहज बदलू शकतो. सोशल मीडियावर चांगलंही आहे वाईटही आहे, खरंही आहे खोटंही आहे, आशाही आहे निराशाही आहे आणि दुःखही आहे तसेच आनंदही आहे. आता आपण कुठल्या दृष्टिकोनातून सोशल मीडियाला पाहतो याच्यात सगळं निर्भर आहे. आज संबंध जगात काय घडतं हे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमाने माहीत आहे, पण आपल्या घरात किंबहुना आपल्या आयुष्यात काय घडतं हे माहीत नसतं. फेसबुकवर 5,000 मित्र पण घराबाहेर ओळखत नाही कुत्र अशी परिस्थिती म्हणजे सोशल मीडियामुळे मिळालेला शाप आहे. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला साप लपेटून असतो तरी सापाचे विष मात्र चंदनाच्या झाडात पाझरत नाही, तसंच आजच्या युवकाने असावं. जरी सोशल मीडियाने आजच्या पिढीभोवती सापाप्रमाणे वेटोळा घातला असला तरी आजच्या युवकाने चंदनाच्या झाडाप्रमाणे असावे, ताड उभं, सदा सुगंधित, कुठल्याही वाईट गोष्टीचा परिणाम न होणारे. सोशल मीडियामुळे आज कित्येकांना नोकरी मिळते, कित्येक लोक व्यवसायाविषयी विचारांची देवाणघेवाण करतायत. उत्तराखंडमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने फटाफट निधी गोळा करण्यात आला. आज कित्येक रक्तपेढ्या व्हॉट्सअपद्वारे कार्यान्वित आहेत. आज कित्येक व्यक्ती सोशल मीडियावर नवनव्या कला शिकत आहेत. तरी सुद्धा आज सरकारला सोशल मीडिया कशी हाताळावी याविषयी जाहिराती कराव्याशा वाटतात. म्हणजे याचा अर्थ असा की आपण सोशल मीडिया हाताळण्यात अयशस्वी झालेलो आहोत, म्हणूनच सरकारला जागृती करण्याची गरज पडली. सोशल मीडिया ही एक चाकूसारखी आहे, यातून आम्ही भाजीही कापू शकतो त्याचबरोबर आपलं नाकही कापू शकतो. सर्व काही आपल्या हातात आहे. त्यामुळे आजच्या या युवा पिढीला या समाजाला सांगावंसं वाटतं की या सोशल मीडियाच्या भूलभुलैयाला बळी पडू नका. आज सोशल मीडियाने दोन माणसांमधील अंतर कमी केलं आहे, पण भावनिक दरी मात्र निर्माण झालेली आहे. यशाचं मोजमाप हे सोशल मीडियावर आलेल्या लाईक्स आणि कमेंट्स पुरतं मर्यादित नाही आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरतेवेळी थोडं तारतम्य बाळगलं, सोशल मीडियाचा शान उपयोग केला, मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सापडण्याचा प्रयत्न केला तर सोशल मीडिया एक वरदान ठरेल. सोशल मीडियाच्या जास्त आहारी न जाता खरंखुरं जगायला वेळ काढा आणि बघा या सोशल मीडियाच्या आभासी जगापेक्षा खरी मजा ही खरंखुरं जगण्यात आहे हे नक्कीच.
1: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं सलूजा राऊल यांचा भाषण. विषय होता सोशल मीडियाचे भूलभुलैया. आणि आता या क्षणात आपण घेतो थोडी विश्रांती.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.
3: देश हो रहा है आयुष्मान, मुफ्त उपचार मिल रहा, अब कोई लाचार ना रहा.
4: जन जन

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: रसिक श्रोते हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे युववाणी मराठी या कार्यक्रमात. आणि आता या क्षणात आपण ऐकणार आहोत आठवतो का तुला या मराठी चित्रपटातलं गीत.

रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया मोहित चौहान यांचा आवाज इश्क वाला लव या मराठी चित्रपटासाठी.

रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया कौशिक देशपांडे, श्रावणी रवींद्र यांचा जोड आवाज. शॉर्टकट दिसतो पण नसतो या मराठी चित्रपटासाठी.

मोग ऐकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 10 मिनटां 15 सेकंड जातात आणि ह्या वेळार आता आम्ही जाणून घेऊया FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर वितरावपी कार्यावळींची रुपरेषा आयच्या सांजेच्या सभेंत. सध्याक तुम्ही ऐकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ. ताच्या उपरांत हॅलो फरमाईश ही कार्यावळ असतली 7 वरांचेर आणि ताच्या उपरांत 7 वरां जावन 30 मिनटांचेर फार्म टू सिटी ही खाशेली कार्यावळ असतली. आयच्या ह्या खाशेल्या कार्यावळींत तुमकां ऐकुपाक मेळटले डॉक्टर प्रणय वैद्या हांची मुलाखत घेवपी आसा शकुंतला भरणे हांचे उलोवप तुमकां ऐकुपाक मेळटले. कातारांचो वेळ आसा 8 वरांचो 8 वरां जावन 30 मिनटांचेर एक ही फिल्म से ही कार्यावळ आसतली.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आयकुप्यानो, तुमकां येवकार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात आणि आता तुमकां आयकुपाक दिता शब्दुली ही कार्यावळ. सुरवेक ह्या कार्यावळींत आयकुया ट्रिस्का फर्नांडीस आणि सिद्धनाथ भुयांव हांचो जोड आवाज. सिद्धनाथ भुयांव हांच्या संगीताक जॉन आगियार हांची गीत रचना.

आयकुप्यानो, शब्दुली ह्या कार्यावळीतले निमणे गीत तुमकां आयकुपाक दिता शंकर महादेवन हांच्या आवाजांत. अशोक पत्की हांचे संगीत,

0: म्हत्वाचो आणि विश्वासार्ह भागीदार म्हळा आणि द्विपक्षीय संबंध आणि घटमूट करपाचे आश्वासन दिला. तसेच दोन्ही प्रधानमंत्र्यांनी भारत न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पावण्यावर व्हरपाचा निर्णय घेतला.
1: हमने भारत न्यूझीलंड संबंधों को स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप के स्तर पर ले जाने का ऐतिहासिक निर्णय लिया है. इसके अंतर्गत हम हर क्षेत्र में स्पष्ट लक्ष्यों और ठोस परिणामों के साथ आगे बढ़ेंगे. इस वर्ष हमने रिकॉर्ड समय में फ्री ट्रेड एग्रीमेंट किया. इस उपलब्धि से दोनों देशों के उद्योगों, किसानों और युवाओं के लिए नए द्वार खुलेंगे.
0: भारत आत्मनिर्भर आणि फुडाराखातीर तयार संरक्षण दळ उभारता असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांनी सांगला. आज आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात 26-17 स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट महेंद्रगिरी नौदलाच्या उदेंत ताफ्यात आस्पावित करपाच्या सुवाळ्यात ते उलयताले.
2: समुद्र हमारे सिक्योरिटी के साथ साथ हमारे ट्रेड, हमारे व्यापार, हमारी सप्लाई चेन, हमारी एनर्जी सिक्योरिटी और हमारी इकोनॉमिक प्रोग्रेस की भी एक लाइफ लाइन. आज के समय में पूरी दुनिया की निगाहें इंडो पैसिफिक रीजन पर और इस क्षेत्र में भारत की भूमिका बहुत ही महत्वपूर्ण है. भारत इस पूरे इंडो पैसिफिक रीजन में एक नेट सिक्योरिटी प्रोवाइडर के रूप में, एक भरोसेमंद साथी के रूप में उभरा है.
0: केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज नवी दिल्लीत लोकनायक जयप्रकाश नारायण भौशीक वाचनालयाचे उक्तावण केले. ह्या वेळार तांणी तरणाट्यांनी वाचनाची सवय वाढोवपाची अशे आवाहन केले. पुस्तकां आणि वाचनालया ही व्यक्तिमत्व उदरगती खातीर आणि राष्ट्र निर्माणे खातीर प्रभावी साधना असात असे तांणी म्हणला. हैदराबाद हे मुखेल हायस्पीड रेल्वे केंद्र म्हणून विकसित करतले आणि प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गावरवी पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू कडेन जोडतले असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगला. ह्या प्रकल्पाक लागून दक्षिण भारतात रेल्वे संपर्क घटमूट जातलो आणि प्रवासाचो वेळ उणो जातलो असे तांणी मुखार सांगले. मजगती तेलंगणातल्या 42 रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण सुरू असा अशी माहिती केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हांनी दिली. आज संसारिक लोकसंख्या दीस. लोकसंख्या वाढी संबंधित आव्हानं आणि संद हाचे विषयी जागृताय करपा खातीर हो दीस मनयतात. ऐच्छिक कुटुंब नियोजन, माहितीपूर्ण निर्णय आणि भलायकेन भरिल्ली कुटुंबा ही सर्वसमावेशी आणि टिकाऊ उदरगतीची घटमूट बुनियाद असा असे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा हांनी म्हळा. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय दर वर्सा संसारिक लोकसंख्या दिसा एक खाशेली मोहीम चलयता. आवय आणि भुरग्यांक बरी भलायकी मेळोवपा खातीर गुरुवारपणात योग्य अंतर आणि नियोजित पालकत्वाक उर्बा दिवप हो ह्या वर्षाच्या मोहिमेचो मुखेल हेत आसा. खेळ. भारत आणि इंग्लंडामधी चलतल्या 5 T20 खेळा माळेतलो निमाणो खेळ आयत साऊथ हॅम्प्टनात भारतीय वेळाप्रमाण सांजेच्या 7 वरांचेर सुरू जातलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 ते 5 दीस देशाच्या उत्तर आणि उदेंत वाठारांनी गोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
3: आयकुपेनो तुमकां सगळ्यांक नमस्कार. परत एक फावट तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:35:32 जातात आणि ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची कातारांची कार्यावळ. सुरवेक ह्या कार्यावळींत आयकुया लिडिया आणि लॉरा हांचो जोड आवाज. मुकेश हांचे संगीत, तोमाझीन कार्दोज हांची गीतरचना.

ऐकुबेनो, तुम्ही ऐकतात आता ही कातारांची कार्यावळ आणि मुखार ह्याच कार्यावळींत आता ऐकूया आम्ही लॉर्ना हांचो ताळो.

आग्नेलो डिसोजा गायता तुमच्या खातीर तू नासताना। आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर तुम्ही ही ऐकतात कातारांची कार्यावळ।

ऐकुप्यानो, कातारांच्या कार्यावळीतल्या निमणे कातार आता ऐकूया लुलू हांच्या आवाजांत. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल.

आयकुप्यानो इतल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7 वरां जावन 4 मिनटां 5 सेकंड जातात. रसिक श्रोते हो, आतां आपण ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम. ऐकूया आशा भोसले यांचा आवाज, श्रीधर फडके यांचं संगीत.

रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम आणि आता आपण ऐकूया भीमराव पांचाळे यांचा आवाज, संगीता जोशी यांची गीतरचना.

रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया सुरेश वाडकर यांचा आवाज, प्रवीण दवणे यांची गीतरचना, संजयराज गौरीनंदन यांचं संगीत.

0: रसिक श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आता आपण ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: जिवितांत आध्यात्मिकताय आसल्यार आत्मिक थिराये सयत समाजाच्या हिता खातीर व्यापक आणि संतुलित निर्णय घेवपाक मजत जाता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. लोकसभा आणि विधानसभेची वेचणूक एकाच वेळार केल्यार प्रशासकीय कार्यक्षमताय वाढटली, खर्च उणो जातलो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेक फायदो जातलो अशें एक राष्ट्र एक वेचणूक हे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी सांगले. आयज संवसारीक लोकसंख्या दीस. लोकसंख्या वाडी संबंधी आव्हानां आणि संद हाचे विशीं जागृकताय करपा खातीर हो दीस मनयतात. आणि सामाजिक आणि सांस्कृतिक मळार वावुरपी सर्गेस्त फादर फ्रेडी डाकोस्ता हांच्या यादस्तीक दिवपी गुलाब 2025 पुरस्कार जाहीर झाल्यात. आता पुराय खबरो: जिवितांत आध्यात्मिकताय आसल्यार आत्मिक थिराये सयत समाजाच्या हिता खातीर व्यापक आणि संतुलित निर्णय घेवपाक मजत जाता. हाका लागून भौशीक वाठारांत वावुरपी मनशाकडेन आध्यात्मिकताय आसप गरजेचे थारता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. जयपुरातल्या माउंट आबू हांगा प्रजापिता ब्रह्मकुमारी मुख्यालयात शांतीकायेच्या समाजा खातीर राजकारणातली अध्यात्मिकताय हे विशयाचेर परिशद जाली. हे परिशदेचे उक्तावण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. भारत आणि नेपाळचे राजकीय फुडारी अधिकारी आणि विचारवंत हे परिषदेत वाटेकार झाल्यात. परिषदेच्या उक्तावणा खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत काल राती माउंट आबूत पावले. भौशीक वाठारांत वावुरपी मनशांक वा समाजीक सेवे खातीर नैतीक मूल्या आध्यात्मिकताय आणि समाजकार्याची उमेद हांची सांगड घालप गरजेचे आसता. या तिनूय गजालींचो संगम भौशीक वाठारांत वावुरपी मनशांकडेन आसपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. लोकसभा आणि विधानसभेची वेचणूक एकाच वेळार केल्यार प्रशासन

0: जाली दर एका वारकरी पथकाक राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयेंचे आमदार प्रेमेंद्र शेट, दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये तशेंच कला आनी संस्कृती खात्याचे संचालक विवेक नायक हांणी पायी वारी खातीर पथकांक शुभेच्छा दिल्यो. ह्या वेळार सरपंच, हेर मानेस्त आनी मोठ्या संख्येन थळावे नागरीक हजर आशिल्ले. केशव सेवा साधना वरवी फोंड्या, बेतोड्या हांगाच्या मुख्य केंद्रावतीन मडगांव आनी मये ह्या सुवातांचेर राज्य आनी केंद्रीय प्रशासकीय परिक्षांखातीर प्रशिक्षण वर्ग सुरू केल्यात. हाचे ओरिएंटेशन फाल्यां सकाळी 10 वरांचेर बेतोडा केंद्रार जातले अशी माहिती केंद्राचे वांगडी डॉ संतोष नायक आनी डॉ संतोष देसाय आनी दिपक देसाय हांणी प्रसार माध्यमांक दिली. गोंयच्या प्रशासकीय सेवेखातीर गरजेचे आसपी जीपीएससी वांगडा सध्या विविध खात्यातल्या नोकर भरती खातीर सक्तीचे आसपी गोंय कर्मचारी भरती आयोगाच्या परिक्षेची तयारी करपाक फाटल्या 3 वर्सांसावन हे प्रशिक्षण वर्ग चलयतात. तशेंच राष्ट्रीय बँक, केंद्रीय प्रशासकीय सेवा परिक्षा, रेल्वे, महसूल प्रशासकीय सेवा, वनखाने आनी हेर केंद्रीय पांवड्यांच्या स्पर्धात्मक परिक्षांखातीर गोंयच्या विद्यार्थ्यांक हे प्रशिक्षण दितात. हे प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातल्या जातले. गोयच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊचो असे आवाहन केशव सेवा साधना वरवी केला. शिक्षा विजन दिवचल तसेच दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी यांच्या फुडारपणाखाला फाल्यां आयतार 12 जुलै 2026 दिसा गुणवंत विद्यार्थ्यांचा भोवमान सोहळा आयोजित केला. दिवचलच्या नारायण झाटीये सभागृहात हो सोहळा जातलो. या सोहळ्याक मुखेल सोयरे म्हण गोय विधानसभेचे सभापती डॉ गणेश गांवकार हजर आसतले. मानाची सोयरी म्हण प्राध्यापक स्नेहा म्हामरे आणि हेर मानेस्त या वेळार हजर आसतले. राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीन फोंड्या तालुक्यातल्या माजी सैनिकांखातीर आणि वीर पत्नींखातीर फाल्यां 12 जुलै दिसा संपर्क आणि मार्गदर्शन कार्यावळ आयोजित केल्या. ही कार्यावळ सकाळी 10:30 ते दनपारा 12:30 मेरेन 30 फोंड्या हांगाच्या उपजिल्ह्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभाघरात जातली. या कार्यावळीत सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी, माजी सैनिक आणि वीरपत्नी हांका राज्य आणि केंद्र सरकारच्या तरेकवार कल्याणकारी योजण्यो, सवलती, अर्थिक लाभ तशेंच विभागावरवी मेळपी सुविधांविशी विस्तृत माहिती दितले. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. जिवितांत आध्यात्मिकताय असल्यार आत्मिक थिरताये सयत समाजाच्या हिता खातीर व्यापक आणि संतुलित निर्णय घेवपाक मजत जाता असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. लोकसभा आणि विधानसभेची वेचणूक एकाच वेळार केल्यार प्रशासकीय कार्यक्षमताय वाढटली, खर्च उणो जातलो आणि देशाचे अर्थव्यवस्थेक फायदो जातलो असे एक राष्ट्र एक वेचणूक हे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी आयज सांगले. आयज संवसारीक लोकसंख्या दीस, लोकसंख्या वाडी संबंधित आव्हानां आणि संद हाचे विशीं जागृताय करपा खातीर हो दीस मनयतात. आणि सामाजिक आणि सांस्कृतिक मळार वावुरपी सर्गेस्त फादर फ्रेडी डाकोस्टा हांच्या यादस्तीक दिवपी गुलाब 2025 पुरस्कार जाहीर झाल्यात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आयकुपेनो, तुम्ही ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 7:30 41 सेकंड जातात आनी हो वेळ आसा चावडेर ह्या कार्यावळीचो. आयकुया चावडेर ही कार्यावळ.

आयकुप्यानो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत आयकुया भजन सादर करता श्री गुरुकृपा संगीत सांस्कृतीक संस्था नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका बांबोळे.

आयकुप्यानो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमी आयकले भजन सादर केल्ले श्री गुरुकृपा संकेत सांस्कृतीक संस्था नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका बांबोळे. आनी इतल्यान आयची ही चावडेर कार्यावळ हांगाच सोंपता.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in.
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्व

0: का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
1: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे, तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लग्झॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले। शाश्वत लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थित पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले। लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे। बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या। ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या व्हीएन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे। या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते। किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले। नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं। आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत। हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे। पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे। या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील। स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे। स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय

0: विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या, पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आयकुपेनो तुमका सगळ्यांक योकार. परत एक फावट तुम्ही ऐकतात 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8 वरां जावन 15:40 जातात आनी हो वेळ आसा हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. तर सुरवातेक ह्या कार्यावळींत आयकुया के हांचो आवाज. राजेश रोशन हांचे संगीत काइट्स या फिल्मा खातीर, नसीद फराज हांची गीतरचना.

आयकुप्यानो मुखार हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता महेश मांजरेकर हांचो आवाज.

आयकू पेनो, निकतेच तुम्ही आयकले अभिजीत हांच्या आवाजातले हे गीत, अलका याग्निक हांचो आशिल्लो, त्याचबरोबर जतीन ललित हांचे संगीत आनी जावेद अख्तर हांची गीत रचना आशिल्ली. तर ह्याच कार्यावळींत मुखार तुमकां आयकुपाक दिता हरिहरन हांचो आवाज, कुछ तुम कहो कुछ हम कहे ह्या फिल्मा खातीर, अनु मलिक हांचे संगीत, समीर हांची गीत रचना.